0: हांगार अंगार दो मेंदुल कुरी इकार गड़ फणा रहे रिपीट एरे दिया गड़ तिरी हूं आदि बुद्ध दो होगेरे मेंदम बार गड़ तिरी हूं हांगार
1: हम एकनी दिवे ही राज्य चाडू
2: हालो कबा मेदु की हैने
0: वारा रंगल
3: वारा फक्का हम
4: मेदु यहां रंगले नो
3: वारा बलिको
5: देंगे कहा लगोते
6: हम वारा बेस्टो
3: दें हाय हाय नो
2: ऐहुन तेरेंगे हाला हुआ लोड़न फिल वाला वाह क दखालो मा
6: कम में बुद्ध दो है किरेगा डो एकार कट सुम मिनट का तिवी राज्य के अड़ों के निस्ते नी
4: मिया तो की ही
7: ने इंहा सातरस्ते का 49 किलोहर्ट्स मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्स एफएम बैंड
0: हिब्बरा उम्मी
4: मैं मुबारा तुम आलोगन अंग आता जुरिबा तह का आ माउदो मात तक आलोगन इंगें दान का मुझे फोनी उम्मीद होगा
6: मैं होरी नियक कंडा लगे तब मैं इंगें देवे में कुरिया का दाग हम
2: हितंगेरी मैं फर बैरुआनी है पढ़े लिबुना स्नो लिबुना स्लिबे था जुरिबा की आलोगन देखे को तो कबारा पड़ो इच्छे
0: रेडियो प्रोग्राम हुशड़ में शोगर व फरात का खास होकर इन दिव्य राज्य गणों को लेकर दा रियलिटी शो
4: फाही पे प्रेजेंट
8: बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन
9: हुकुरु आदि होने हिर दो होगे मिंदुरु दे चहाएरो
0: रिपीट हुकुरु आदि होने हिर दो होगे रेगंडो दिए गड़ी तेरी
9: इंगा सत्र से ते का 49 किलोहर्ट्स मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्स एफएम बैंड
0: फाही पे प्रेजेंट बेस्ट रेडियो प्रेजेंटर कंपटीशन मैं मुबारक तुम्हें को स्पॉन्सर की होलसेल पॉइंट
10: चावेर कमाए को फिलावल कुरा गेंदियों मंग आलोगन में मुदरिसो मसक के कुरा गई
3: फिलावल रेवो मंगा आलोगन में बलानी कुदिंगे बैवेरों इतर कुरे बैने गए तक
11: टेक्नोलॉजी बैनों को गए उनका ना दिन में किमिसा मारने के एम कामयाब गए
1: ತಿಯೈ ಕಾಮಯಾಬ್ ಮುದರಿಸಿಕೆ ಬುಣಿವೇಫದ ಇಲ್ಮಿ ವಾಹಕದ ಗೆನಿಸ್ತಿನಮ ದಿವೆಹರಾಜ್ಯ ಗಡುಂ ಗೆನಿಸ್ತೆನಿ
0: ಎದುರು ಅಶಿ
3: ಶೌಗರಿಕಂ ಇತುರು ಕುರುಮದೆ ಮಿಸ್ ಆಮುಗತೆಗ ಕೊಲ್ಲಾಕಾಂತ ತಂ ಹುನ್ನಾನಿ
12: ತಿಮಣ ಹಂದಾಂ ಎ ಬಹುಟೆ ಅದಿವೆಸ್ ಮಿಸ್ ಮೀ ತಿಮಣ ನೆಲ್ಲಿಯಂ ಕೆ ಅಂದಸ್ಕೊ
13: ಗೋಮೆ ಬಿನಾ ಕುರವೇನಿ ಅಣ್ಣಂ ಒ ಜೀವಿತ ಹುಗೆ ಎ ದರಿವರುಂ ಗೆ ಸಿಕುಂಡಿತ ಬಿನಾ ಕೊ
1: ತಜಿಬಾಕಾರು ಎದುರುಂ ಗೆ ತಜಿಬಾಯಿಂ ಅದುಗೆ ಲ ಸಿಕುಂಡಿತ ಬಟ್ಟಂ ಕುದ್ದೆವ್ವ
14: ಹರುದನ ಬಿಂಗಲಕ ಹರುದನಾ ಮುರಬ್ಬಿ
4: ಎದುರು ಅಶಿ
9: ಬುರಾಸ್ವತಿ ದುಹುಗೆ ಹಿಂದುನು ದಿಹಗಡಿ ತಿರಿಹುಂ ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಂ ಅದಿ ಹೋಣಿಹಿರು ದುಹುಗೆ ರೇಗಂಡು ದಿಹೈ ಛಾಯಿರು ಎಂಹಾ ಸತರ ಸತೇಗ 49 ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ 89 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್